कबीर लागे प्रीत सुजान श्याम, लागे प्रीत सुजान श्याम, बचे दो खजा मोहे लागती ताला देली, मोहे लागती ताला देली, बछड़े बिन गाय अकेली।